सो नखरे टेडी मेडी चाल तेडी सो नखरे चंबे तेरे नावे सो नखरे चंद्र नीरा भी सो